वेखो तुसी साका जल्ले आदे बागदा होया सी जुल्मे उठे खूनी रागदा उदम जहे जोदे उड़वा।